भगत वसै कह लोए करै आनंद सचा मन सोए सचखंड वसै निरंकारी कर कर वेखे नदर निहाल तिथे खंड मंडलवर भंड